0: संतोख सरोवर वसै कुमैर सन रसन प्रकाशै मिलत शांत उपजै दुरत दुरंतर नसै सुख सागर पायो दिंत हर मगन हुटै संजम ससंतोख सील सुनाहो मफुटै सतगुर प्रमाण बिदने सिरियो जग जस्तूर बजायो गुरु रामदास कल उचरै तै अपै अमर पद पायो सतगुर प्रमाण बिदने सिरियो जग जस्तूर बजायो गुरु रामदास कल उचरै तै अपै अमर पद पायो।
1: जग जितो सतगुर प्रमाण मन एक ते

0: नमो सूर्य सूर्ये नमो चंद्र चंद्रे
1: नमो राज राजे नमो इंद्र इंद्रे
0: नमो अंधकारे नमो तेज तेजे
1: नमो बिंद्र बिंद्रे नमो बीज बीजे
0: नमो राज संताम संसांत रूपे
1: नमो परम तंतं तंतं स्वरूप